घर त्यातून हवा डोळ्याला जात कारण कारण झाडाचा खाणार निर्मिती प्रकारचा झाडाचा निरोग करते हॉस्पिटल जिल्हा हॉस्पिटल मेडिकल सुपरिटेंडेंट शिवाज गांधी पटेल माझा त्याचे काम कारण बर्दिया बालिका शरीर पर लाल बिबिकाईना व पाखून खाऊ संक्रमण जिल्हा हॉस्पिटल बर्दिया सनई का बाबा